0: గంటల 30 నిమిషాలు. ఇప్పుడు నిషిగన్ మరాఠీ కార్యక్రమం.
1: హే ఆకాశవాణిచా హైదరాబాద్ కేంద్ర ఆహె. मध्यम लहरी 406.5 meters, 738 kilohertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित करीत आहोत आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध. सर्व रसिक श्रोत्यांना मेघना डहूचा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात साहित्य सरिता या कार्यक्रमाअंतर्गत प्रसारित करीत आहोत अवधूत कुलकर्णी यांचं काव्यवाचन. ऐकूयात तर मग.
2: आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या जवळच्या सगळ्याच गोष्टींशी जोडले जातो. त्या इतक्या आपल्या होतात की आपल्यापासून त्यांना वेगळंच करता येत नाही. आई वडील, बहीण भाऊ, मित्र, घर, खोली, खेळणी, इतकंच काय कपाटावर चिटकवलेले स्टिकर सुद्धा. गाव, नदी, डोंगर, देश आणि हो आपली मातृभाषा. आपण आपलं गाव सोडून कितीही दूर गेलो आणि कित्येक दशके दूर राहिलो तरी आपल्या मातृभाषेबरोबर असलेली नाळ कधीच तुटत नाही, उलट ती अधिकच घट्ट होते. बाळ जरी परदेशी माय विसरत नाही, बाळ जरी परदेशी माय विसरत नाही, गाठ असता सुटेल नाळ तुटणार नाही, गाठ असता सुटेल नाळ तुटणार नाही. नाही वेळ पुरा दिला नाही नवे अलंकार, तुला समृद्ध कराया नाही नवीन विचार. नाही वेळ पुरा दिला नाही नवे अलंकार, तुला समृद्ध कराया नाही नवीन विचार. झाले आहेच दुर्लक्ष, झाले आहेच दुर्लक्ष, पण प्रतारणा नाही. गाठ असता सुटेल नाळ तुटणार नाही, गाठ असता सुटेल नाळ तुटणार नाही. आता वाचनही तुझे जरा मोजकेच होते, आता वाचनही तुझे जरा मोजकेच होते. मन थकले भागले मग आठवण येते. मग मी एखादं मराठी पुस्तक उघडतो आणि वास तुझ्या वात्सल्याचा, वास तुझ्या वात्सल्याचा शब्द गंधातून येई. गाठ असता सुटेल नाळ तुटणार नाही, गाठ असता सुटेल नाळ तुटणार नाही. गुण गुण तो मी गीत जरी प्रिय मावशीचे. आपल्या तोंडात बऱ्याचदाच हिंदी गाणीच असतात नाही का. गुण गुण तो मी गीत जरी प्रिय मावशीचे, शब्दा शब्दातून वाहे प्रेम तुझ्याच कुशीचे, शब्दा शब्दातून वाहे प्रेम तुझ्याच कुशीचे. किती हिंदीचा आवांडला तरी आपले मराठी शब्दोच्चार लपून राहत नाहीत. माझ्या श्वासाश्वासातून, माझ्या श्वासाश्वासातून तुझा साक्षात्कार होई. गाठ असता सुटेल नाळ तुटणार नाही, गाठ असता सुटेल नाळ तुटणार नाही. मान्य आरोप हे सारे माझा नाही प्रतिवाद, मान्य आरोप हे सारे माझा नाही प्रतिवाद. गुन्हेगार आहे तुझा झाला माझा हा प्रमाद. मान्य आरोप हे सारे माझा नाही प्रतिवाद, गुन्हेगार आहे तुझा झाला माझा हा प्रमाद. आई गाऊन अंगाई, आई गाऊन अंगाई मला पदरात घेई. गाठ असता सुटेल नाळ तुटणार नाही, गाठ असता सुटेल नाळ तुटणार नाही. जुने गीत विसरलो नवी जीवन रहाटी, पितो वाघिणीचे दूध आता पोटा पाण्यासाठी. जुने गीत विसरलो नवी जीवन रहाटी, पितो वाघिणीचे दूध आता पोता पाण्यासाठी, पितो वाघिणीचे दूध आता पोटा पाण्यासाठी. तुझा पान्हा ओठांवर, तुझा पान्हा ओठांवर, तुझा पान्हा ओठांवर कधी सुकणार नाही. गाठ असता सुटेल नाळ तुटणार नाही, गाठ असता सुटेल नाळ तुटणार नाही, गाठ असता सुटेल नाळ तुटणार नाही. कित्येक गोष्टींचं मूल त्या सहज उपलब्ध असल्यामुळे आपल्याला जाणवतच नाही. घर, गाव, माणसं, भाषा, पण त्यांच्यापासून दूर गेल्यावर मात्र त्यांचं वेगळं महत्व जाणवतं. त्यांच्यापासून दूर गेल्याबद्दल दोषी सुद्धा वाटायला लागतं. सतत असं वाटतं की जग बदलतंय आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून आपल्यालाही बदलायला लागतंय. पण जग खरंच बदलतंय की बदलतोय फक्त आपला दृष्टिकोन. आता हेच बघा ना, तोच चंद्रमा नभात. लहान मुलांना चंद्र दिसतो लिंबोणी मागे लपताना, लहान मुलांना चंद्र दिसतो लिंबोणी मागे लपताना, चांदण्यांच्या रथात बसून आकाशात फिरताना, किशोर

चंद्र दिसतो आकाशात खेळताना, किशोरांना चंद्र दिसतो आकाशात खेळताना, चांदण्यांच्या मैत्रीत राहून आपल्यातच रमताना, युवकांना तोच भासतो वाट प्रियेची बघताना, जवळच असूनही शुक्र चांदणी तिच्याशिवाय झोरताना, गृहस्थांना तोच दिसतो दुःखातही शांत राहताना, गृहस्थांना तोच दिसतो दुःखातही शांत राहताना, अंधाराने घेरून सुद्धा अस्तित्वासाठी लढताना, वृद्धांना तोच दिसतो म्हातारपणामुळे थकताना, वृद्धांना तोच दिसतो म्हातारपणामुळे थकताना, सोडून आपली चिंता अवघ्या विश्वाची काळजी करताना, शास्त्रज्ञांचे म्हणणं चंद्र मातीचा गोळा बघताना, शास्त्रज्ञांचे म्हणणे चंद्र मातीचा गोळा बघताना, नियम पाळतो सृष्टीचे पृथ्वीभोवती फिरताना, बघा बघा मनाची किती प्रतिभा, करते मातीला साकार, मनामनाला चंद्रात होतो त्याच्या अवस्थेचा साक्षात्कार. चंद्र तोच असतो, रस्तेही तेच असतात, पण प्रत्येक वळणावरून दिसणारं जग बदलत राहतं, कारण आता ते पाहणारी नजर बदललेली असते, आणि अशाच एका वळणावर मनात एक हळवी जागा तयार होते. कुणासाठी हेही तेव्हा माहीत नसतं. कुणीतरी कुठेतरी केव्हा तरी कधीतरी काहीतरी जादू अशी घडवेल का, कितीतरी क्षणांच्या या वाहत्या झऱ्यामधून आठवांचे माझ्या थेंब साठवेल का, कुणीतरी कुठेतरी केव्हा तरी कधीतरी काहीतरी जादू अशी घडवेल का, कितीतरी क्षणांच्या या वाहत्या झऱ्यामधून आठवांचे माझ्या थेंब साठवेल का, गुलाबी गुलाबी हवा गुलाबास गंध नवा गोड गोड पेच जीवा मांडेल का, गुलाबी गुलाबी हवा गुलाबास गंध नवा गोड गोड पेच जीवा मांडेल का, हलकेच हळव्याने हातांच्या हलचालीने हृदयात खूण गाठ बांधेल का, पाऊस पाण्याच्या परी पालवी पालवी पुरी पंचक्रोशी पान फुल फुलवेल का, श्रावणाची पुन्हा वेळ ऊन पावसाचा खेळ आशेच्या हिंदोळ्यांवर झुलवेल का, कुठे मनात वादळ भावनांची वावटळ शब्द बंध कोंदणात सापडेल का, शिंपल्याच्या अडे ओथी शब्द थेंब कोटी कोटी एक तरी मोती यात बदलेल का, आळविले तुझ आज त्यागली जनाची लाज साज सूर शब्द ताज आवडेल का, माझे असे काही नाही तूच तुझी तुझे तुझे तुझ्यात असणे माझे मिसळेल का, मोहक माळूनी मनी मोगऱ्याचा मंद गंध मोर पिस मनावर मिरवेल का, माझी तीही मीही तिचा सोबतीचा घेऊ असा प्रेमाचा अमिट ठसा उमटेल का, प्रेमाचा अमिट ठसा उमटेल का, प्रेमाचा अमिट ठसा उमटेल का. प्रेमाची गंमतच अशी की ते मिळण्यापूर्वीही सुंदर वाटतं आणि मिळाल्यावर तर अजूनच. माणूस त्या भावनेत इतका हरवून जातो की शब्दही गलित गात्र होतात. मग माझा कवी असण्याचा अभिमान, माझा शब्दसम्राट असल्याचा तोरा क्षणार्धात उतरतो. शब्दसम्राट, शब्दसम्राट असा हा थाट म्हणे मी कवी, उघडतो मनाची दारे वाचतो सारे जे दडले उरी, शब्दांशी खेळतो असे सवंगडी जसे बालपणीचे, शब्दांशी खेळतो असे सवंगडी जसे बालपणीचे, अशक्यास शक्यही करतो भाग्य बदलतो रणीचे, कथन मी करतो कथा, कथन मी करतो कथा मांडतो व्यथा प्रेमात मनाच्या, कधी अंधाराचा खेळ उरी घालमेल कोणाच्या, शब्दात मांडतो स्वप्ने, शब्दात मांडतो स्वप्ने घडलेली न घडलेली, शब्दात मांडतो स्वप्ने घडलेली न घडलेली, आणि क्षणात उमलवितो ओठांची कळी अळीमिळी घट्ट मिटलेली, पण जेव्हा येते वेळ, पण जेव्हा येते वेळ व्यक्त करण्याची प्रेम तुझवरचे माझे, हृदयात बोचती काटे मनावर दाटे भावनांचे ओझे, पण येते जेव्हा वेळ व्यक्त करण्याची प्रेम तुझवरचे माझे, हृदयात बोचती काटे मनावर दाटे भावनांचे ओझे, मी क्षणात होतो दीन, मी क्षणात होतो दीन, शब्दाविन चाचपडतो घाबरतो मी लडखडतो, घाबरतो मी लडखडतो, आणि तुझ्या मिठीत येऊन दडतो, आणि तुझ्या मिठीत येऊन दडतो. आयुष्य असंच ढगांच्या मऊ मऊ दुलईप्रमाणे कोमल आनंदी मधुर स्वप्नाळू राहिलं असतं तर अजून काय पाहिजे होतं. पण आयुष्य ही एक रोलर कोस्टर राईड आहे. तुम्ही जितक्या वेगानं उंच गेलात ते त्याच्या दुप्पट वेगानं तुम्हाला खाली आणतं. पण खरं बघायला गेलं तर तीच रोलर कोस्टरची मजा नाही का. निवडुंग, निवडुंगाच्या वनातील एका सम माझी स्थिती, निवडुंगाच्या वनातील एका सम माझी स्थिती, सहन सहज काटे करतो मग फुलांची का भीती, न अनुभवले प्रेम कोणाचे, फक्त पाहिले खूर गुरांचे,
न अनुभवले प्रेम कोणाचे.

फक्त पाहिले खूरगुरांचे सतत निंदा ऐकून घेणे हीच माझी गती, मग स्तुतीची का भीती? माळरानी भूत दडले, कुऱ्हाडीभोवती भविष्य घुटमळले, सदैव देण्या तयार आहे प्राणांची आहुती, तरी मग जीवनाची का भीती? कुठे वाकुडा, कुठे तुकुडा, कुठे बाकही असेल आकुडा, कुरूपताही करू न शकली काहीच मतला क्षती, तरी मग सौंदर्याची का भीती? आकाशाची हावन धरली, बहराचीही इच्छा नुरली, मन पटले आता माझी अस्थी सदैव रीती, तरी मग स्वप्नांची का भीती? कडक उन्हाळा असा सोसला, जलबिंदूसही जीवा सोसला, कडक उन्हाळा असा सोसला, जलबिंदूसही जीवा सोसला, सहन तेजोभास्कर केला आकाशाच्या छती, तरी मज छायेची का भीती? या सर्वांची गोष्टच न्यारी, या सर्वांची गोष्टच न्यारी, नाजुकतेचा गजरा शेरी, सुख हवे आणि दुःख नको, सुख हवे आणि दुःख नको, ही होऊन जाईल नीती, म्हणूनही मज सुखाची हो भीती, म्हणूनही मज सुखाची हो भीती. अशा एक नाही, अनेक भीती, शंका, स्वप्न, चिंता, काळजा, निश्चय, हे सगळे माझी जणू आवरणं होऊन माझ्या अस्तित्वाला घट्ट चिकटून बसतात, इतकी घट्ट की या सर्व पडद्यांच्या आड मी कसा आहे, मी कोण आहे हेच आठवत नाही, आणि ते आठवायची गरजही भासत नाही. मांजर जसं लोकरीच्या गुंड्याबरोबर खेळत त्याच्याच धाग्यात अडकत जातं, पण तरीही त्याला तो खेळ थांबवावा असं वाटतच नाही. अगदी तसंच या आवरणांमध्ये मी इतका गुंग होतो की ती दूर सारावेत हा विचारही सुचत नाही, आणि कधीतरी आयुष्यात असा क्षण येतो जो या झोपेतून खडबडून जागा करतो. महाकुंभ. थंडीच्या क्रूर पहाटे कोश शिवूनी पडावे वाटे, थंडीच्या क्रूर पहाटे कोश शिवूनी पडावे वाटे, तरी मनाची श्रद्धा बळकट चालू लागलो संगम वाटे. वस्त्रांवरती वस्त्रवेष्टणे कातडी कापडी लोकरी शाली, वस्त्रांवरती वस्त्रवेष्टणे कातडी कापडी लोकरी शाली, तरी मनाला हुडहुड भरती गोठल्या आठ्या भाळी, तरी मनाला हुडहुड भरती आणि गोठल्या आठ्या भाळी. संगमावरती श्रद्धासागर नजर पोचे तो थांग दिसेना, संगमावरती श्रद्धासागर नजर पोचे तो थांग दिसेना, सागरात थेंब थेंब एकटा कुणाकुणाचे भान दिसेना, सागरात थेंब थेंब एकटा कुणाकुणाचे भान दिसेना. मी पोचलो काठावरती फक्त स्पर्शलो पवित्र जळाला, मी पोचलो काठावरती फक्त स्पर्शलो पवित्र जळाला, एक तीव्र वेदना उठली चिरत गेली अस्तित्वाला, एक तीव्र वेदना उठली चिरत गेली अस्तित्वाला, बर्फाहुनी अति थंड जल स्पर्शालाही धैर्य जुटेना, बर्फाहुनी अति थंड जल स्पर्शालाही धैर्य जुटेना, श्रद्धेची तीव्र ओढती तरी मनाची भीती हटेना, श्रद्धेची तीव्र ओढती तरी मनाची भीती हटेना. अलख निरंजन घोष झाला, अलख निरंजन घोष झाला वळून पाहिला एक दिगंबर, अलख निरंजन घोष झाला वळून पाहिला एक दिगंबर, आधारास खाली धरा आणि आवरण म्हणून फक्त अंबर, त्यास पाहुनी मलाच भरली थंडीची अजून धडकी, त्यास पाहुनी मलाच भरली थंडीची अजून धडकी, पण यती तो मग्न स्वतःशीच त्यास कशाची जाणीवही न हलकी, पण यती तो मग्न स्वतःशीच त्यास कशाची जाणीवही न हलकी. बेफिकीर तो तसाच शिरला सुखे अनुभवे जळाचे काटे, बेफिकीर तो तसाच शिरला सुखे अनुभवे जळाचे काटे, स्नान करी मग प्रेम भराने दुजे मनाला नाही फाटे, स्नान करी तो प्रेम भराने तुझे मनाला नाही फाटे. भीती न कसली क्षती न कसली नाही त्याला कसली जाणीव, भीती न कसली क्षती न कसली नाही त्याला कसली जाणीव, जसे त्यामध्ये तोच नसावा वा भोगी कुठला दिव्य अनुभव. नाही वस्त्र नाही पैसा नाही कसली सोय उद्याची, भीती नाही इच्छा नाही नाही मना चिंता उद्याची, असा मुक्त तो स्वच्छंदी जनलज्जेचा भावच नाही, मनमग्न ते दिव्य अनुभवी देहबुद्धीची जाणीव नाही. श्रद्धा माझी खोटी भासली, श्रद्धा माझी खोटी भासली आटापिटा अभिमानाचा, श्रद्धा माझी खोटी भासली आटापिटा अभिमानाचा, उगाच धडपड महापुण्याची कुंभ रितवण्या पापाचा, उगाच धडपड महापुण्याची कुंभ रितवण्या पापाचा. मज जाणवे मीच अवलिया, मज जाणवे मीच अवलिया बद्ध भीती अन कल्पना जाळी, मला जाणवे मीच अवलिया बद्ध भीती अन कल्पना जाळी, शोध माझा कधी लागेल का मज, शोध माझा कधी लागेल का मज, मीपणाची होऊ निहोळी, मीपणाची होऊ निहोळी. मग कळत

0: आयुष्यभर आपण हेच करतोय, स्वतःचा शोध. कधी त्याचं उत्तर नात्यातून मिळतं, कधी भाषेतून, कधी प्रांतातून, कधी छंदातून, कधी कार्यातून, कधी वर्तनातून. अशा अनेक पद्धतीनं ही उत्तरं मिळत राहतात, तरी शोध चालूच राहतो. आणि मग लक्षात येतं, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हा शोधही आहे, आणि जेव्हा शोध संपेल तेव्हा मीही. माझ्या या शोधाच्या प्रवासात काही काळ सोबती झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
1: साहित्य सरिता कार्यक्रमाअंतर्गत अवधूत कुलकर्णी यांचं काव्यवचन आताच आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या हैदराबाद केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आज 10 ऑगस्ट संत नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा दिवस. वारकरी संप्रदायातील महान संत संत नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी दिन आजच्याच दिवशी पाळला जातो. ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात संत नामदेव महाराजांचा हा अभंग.